Olen ta hianin vi kung te hiron in la zei ta ni tsumo. So e kampuar nil nol buka. Hey, kachia te hoan zei si zei ve te ang ron tia. Tere hasi se mitta hai har andhkar. Tere aane se dar ka hota nahi didar. Tere mithi baate dil ko chhu jaye. Tanhai ke saaye tu pal mein mitaye. विकुंते आपका बहुत बहुत शुक्रिया. आपने बहुत ही प्यारा और दिल जीत लेने वाला एक शायरी मेरे लिए आपने लिखा है. आपका बहुत शुक्रिया. शायद ये सबसे पहली बार होगा जिन्होंने मेरे लिए एक बहुत ही शानदार और प्यारी सी शायरी लिखी है. आपका बहुत शुक्रिया. खाई थी थुम तो में थूमी रंजा छो सकई तान कन लानवे हालेंगे ओ विकुंते कब अवान स्वीट थे तक ही जो स्वीट sweet lollipop hini top chuanin omega sangte hian a thlai thar on showa mai an e fangmang al tuk a thana boy viau lo chuani hon pai ni lo lam ho donia ka thar ve na ta te home delivery te hian ti ve la omega sangte hi mak em em e mai kan ei ve chak em em mai thlai thar te hi mun nuam thei ro puisa mo e mai ante hi han bai ela fang ma ai hanuam hi ti e mei huan in ei nuam ro pui mei bok si a mal som na dong ani ti ro mal som tlakin na in thoka he mal som na raduam tak tak tin han singa alo mom hi kan tingoi ngoi mu hi nuam kalo ti thin mo ole tun segment ti an han rei lo khop me a tun a hian dar sari ri to na minute nga siam to a hemi segment bigata